0: bon me ke ambo so mano ebe ke ambo so mano ebe ke
1: जदी बाली आम सहित युद्ध करिया को आसीबो ताले सिना आमे पारिबा नाही ये जदी गुटे बाली रो चारा आसीची ताको कोना आमे पारिबा नाही आ तुमे गुंफा भितरे काहे कि लुचतो कारण कोन
2: हनुमान
1: काहे कि लुचतो गुंफा भितरे आसो जे चाहिलो देखिबा कि आसथुंती चलो देखिबा ये बाली रो चारा देखाओ
3: चालंतु चालंतु टिके देखिबा चालंतु
1: नळ नीळ सुषेण जांबवान हनुमान समस्त जाई देखिसंती अरे किडे सुंदर मूर्ति
2: रूप
1: किडे सौंदर्य
2: आहा
1: नवद्रुप बादल कांति हे प्रभु
3: जटा बलकल धारी
1: वानप्रस्थ वेश धारी